लागे साधू, नानक साधू संग, जागे ज्ञान रंग, वडभागे कृपा, एक ओंकार सतगुर प्रसाद, राग आसा कर सेवा महला पंजवा, जो तुझ पावे सो परवाना, सूग सहज मन सोई, करण कारण समरथ अपारा, अवर नाही रे कोई, तेरे जान रसक रस गुण गावे, मसलत मता सियान बजन की, जो तू करह करावे, रहाओ अमृत नाम तुम्हारा प्यारे, साध संग रस पाया, तृप्त अघाए सही जन पूरे, सुख निदान

जाको तुद मन वसाई सदा तेरे गुण गावे तेरे गुण गावे जा तू पावे सच्चे स्यों चित लावे जिसनु तू आपे मिलहै।

आठ पैर हर नाम सिमरो चले तेरे साते पासा संगत सदा नानक मिटे दुख कमाते वल वंच कर उधर पर।